सर्वमङ्गले माङ्गल्ये वरदा दुर्गा ध्याये दुर्गति नाशिनी हरिकुलदर्पदलिनी उमा काली कराली रुद्रायणी विमला विरजा भैरवी शिवा शैलसुता कात्यायनी शरणे त्र्यम्बिके गौरी नारायणी नमो।

सुंदर दिशे गछ फल फूल थिले नारी सुंदर दिशे बेल बसर बेले फूल खोची होइथिले हेतौ थिबी ननी दिने छने तोके हेतौ थिबी ननी दिने छने तोके